यारो अब तर तो जमाना कत्ले अमीर जथे आवाजे अते बदले आओ रंग आसमान उस